0: मेरा सतगुर तुटा, जन नानक हर हर होया, हर हर मन उठा मन उठा।
1: श्लोक मला पहला, नानक फिक्के बोलिया तन मन फिक्का हो, फिक्को फिक्का सदी है फिक्के फिक्की सोए, फिक्का दरगे सटी है मुझ थुका फिक्के पाए, फिक्का मूर्खा किए ਪਾਣਾ ਲੈ ਸਜਾਏ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ।
0: ਅੰਦਰੋਂ ਝੂਠੇ ਪੈਜ ਬਾਹਰ ਦੁਨੀਆਂ ਅੰਦਰ ਫੈਲ, ਅੱਠ ਸੱਠ ਤੀਰਥ ਜੇ ਨਹਾਵੇ ਉਤਰੈ ਨਾਹੀ ਮੈਲ, ਜਿਨ ਪਟ ਅੰਦਰ ਬਾਹਰ ਗੁਦੜਤੇ ਭਲੇ ਸੰਸਾਰ, ਤਿੰਨ ਨੇਹੋਂ ਲੱਗਾ।